नित नित बंतरण कहता। वह सर्व नाम कथय कावन, कर्म नाम वर्णत समत, यंग प्रयात छंद। नमस्तंग काले, नमस्तंग कृपाले, नमस्तंग रूपे, नमस्तंग रूपे, नमस्तंग पेखे, नमस्तंग लेखे, नमस्तंग काये, नमस्तंग जाये, नमस्तंग गंजे, नमस्तंग पंजे, नमस्तंग नामे, नमस्तंग ठामे, नमस्तंग कर्मंग, नमस्तंग धर्मंग, नमस्तंग नामंग, नमस्तंग तामंग, नमस्तंग जीते, नमस्तंग पीते, नमस्तंग बाहे, नमस्तंग टाहे, नमस्तंग नीले, नमस्तंग नादे, नमस्तंग छेदे, नमस्तंग गादे, नमस्तंग गंजे, नमस्तंग पंजे, नमस्तंग उदारे, नमस्तंग पारे, नमस्तंग सोएकाय, नमस्तंग अनेकाय, नमस्तंग पूते, नमस्तंग जूपे, नमस्तंग निर्कारमे, नमस्तंग निर्परमे, नमस्तंग निर्देशे, नमस्तंग निर्पेशे, नमस्तंग निर्नामे, नमस्तंग निर्कामे, नमस्तंग निर्ताते, नमस्तंग निर्काते, नमस्तंग निर्तूते, नमस्तंग पूते, नमस्तंग लोके, नमस्तंग सोके, नमस्तंग निर्तापे, नमस्तंग थापे, नमस्तंग त्रेमाने, नमस्तंग निदाने, नमस्तंग गाहे, नमस्तंग बाहे, नमस्तंग त्रिवर्गे, नमस्तंग सर्गे, नमस्तंग प्रभोगे, नमस्तंग सजोगे, नमस्तंग रंगे, नमस्तंग पंगे, नमस्तंग गमे, नमस्तस्तरमे, नमस्तंग जलासरे, नमस्तंग निरासरे, नमस्तंग जाते, नमस्तंग पाते, नमस्तंग मजबे, नमस्तस्त अजबे, अधेसंग देशे, नमस्तंग पेशे, नमस्तंग निर्तामे, नमस्तंग निर्वामे, नमो सर्वकाले, नमो सर्वदयाले, नमो सर्वरूपे, नमो सर्वपूपे, नमो सर्वखापे, नमो सर्वथापे, नमो सर्वकाले, नमो सर्वपाले, नमस्तस्त देव, नमस्तंग पेव, नमस्तंग जानवे, नमस्तंग सोपानवे, नमो सर्वगौने, नमो सर्वपौने, नमो सर्वरंगे, नमो सर्वपंगे, नमो काल काले, नमस्तस्त दयाले, नमस्तंग बने, नमस्तंग मरने, नमस्तंग जरारंग, नमस्तंग कृतारंग, नमो सर्वतंदे, नमो स्त्यबंदे, नमस्तंग निरसाके, नमस्तंग निर्वाके, नमस्तंग रहीमे, नमस्तंग करीमे, नमस्तंग अनंते, नमस्तंग महंते, नमस्तस्त राके, नमस्तंग सुहागे, नमो सर्वशोकं, नमो सर्वपोखं, नमो सर्वकर्ता, नमो सर्वहर्ता, नमो जोग जोगे, नमो भोग भोगे, नमो सर्वदयाले, नमो सर्वपाले, चाचरी